थारी बोल जारी लागे गोसाइया बाणू रे हरि बरिया बाणू रे थारी बोल जारी लागे बोली प्यारी प्यारी लागे हरी चांदी मीठी लागे बोली प्यारी लागे तो थारी गाले